धीरे कट धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा कृत धा

धा धिंता कृत धा धे तकेन धिंता कृत धा धे कृत धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा ध

धिन धादा तीटा तीटा कता आना का तीटा तीटा धागे तीटा कता घेगे तीटा धिन धागे तीन नागे तीटा कता कता कता कत तड़ान ना धा ताग धर धर करते धादर करते धादर करते धा करते ताग धर धर करते धादर करते धादर करते धा करते ताग धर धर करते धादर करते धादर